हाद रह दूर कथना कथी नयाव तोट काथ काथ कथी कोटि कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहो साचा साहिब साच नाए

नमस्तरम में, नमस्तं जलासरे, नमस्तं निरासरे, नमस्तं जाते, नमस्तं पाते, नमस्तं अजबे, नमस्तस्त अजबे।

नमो सर्वपूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवाय नमस्तं अपेवाय

चतर चक्र पुगते सोयां पोग सबं सर्वदा सर्वजुगते दो कालं प्रणासी दयालं स्वरूपे सदांग संगे अपंगं विपुते

0: यं क्रियाचंद गाद्य अबाद्य नंदीजु
1: नमो सर्वाणे समस्ति नेदाने
0: नमस्तं नाथे नमस्तं परमाथे
1: नमस्तं गंजे नमस्तं पंजे
0: नमस्तं काले नमस्तं कपाले।